0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: ആകാശവാണി ദേവികുളം സ്പൈസ് ഓഫ് എം. നാടകഗാനങ്ങൾ. ആദ്യഗാനം അമാവാസയിൽ ഒരു പൗർണമി എന്ന നാടകത്തിന് വേണ്ടി കോന്നിയൂർദാസ് രചിച്ച്, കുമരകം രാജപ്പൻ ഈണം പകർന്ന് കല്ലറഗോപൻ, പ്രമീള എന്നിവർ പാടിയത്.